0: तुमको भाभी
1: आनक एचआर मथुरी रदमान सम्मान अरेक क्यून मास तिम तानक युंदान दात तिमान रुच रुच फैनेने फट्रुटगन तंब्री ह्यान चेओ आरेफ सकिपुटगन नुन्य बेन यावजानन कसावलाईना बेन तानन रामजुनगुन्ना आज तो मनाइट नाओ फचमुंबनाओ कूर जो वेद देश केत जो सारा काजन रियमांट रच फंतटो कूर जे अले निफसाईना नजयाद निफियाईना को फेन जावा मिफमा मीला चाई ताकतूर ए फंताना मार जो Sufanyafinam nao zany zamfu maraina mirtirta wantsain. Simtetika nyasa mnuku ni maswangu usakafu chikani. Nadewe inray maangu. Nefa nyufanisareti litatera kwa zambula nutusaki tatochi. Nishianu matu vula tuumpela tanachika nukendina chipiki. Nefa lasande nao yivdiana tapadamba. Anapenana tuluwa. Arnyambu nunyangambu. Ramishite atau. Akanzo natuwa naula. Fama mirfiru loti tirrinchikiti. Nefe yeti maturi. Fada lana nyandana. Resa kuli nefa lanaka. Kanyadisa inrae nweti nyapaturu zanaka. Chita mursumu naika. Fifa miady bensaka rampitsotsiny azy ifindratrany ny atao varatra ka izano karamainy mety ho vitaniny karatra kanjo reko ndray zao fa ny lala nosakanana rampitso vao maray nisy mantsy fitokanana atokaikitsika ato ka nisy areto zay mandeha dia avily avoko fa andano reo lehibe ary zay le mavo sady mahavaky fo ny mpitrongo takanay fa tao maro nietraketraka tongatonga fotsiny eny ka dia mahaketraketraka nefa etsy matory mikipi ka mikipi ary azomena tsy ny dada sy ny redirediny fefa tafa loatra loatra ny ahy asy tebitebiny miondana sombonaina eto mpoko be taraina

0: तुम कुफा भी
1: हमको मनु का नातुक वे अथो मार पेम सारा सारा जान ले रंग ते मिला तो बेचा कर लेती हो ते मिसी सके तो कठान जान ले रंग बची चाली ले फाव ना ते वे अंधुआ फना रूफनी संबुला ना ली अच्छा मार नहीं यो चिरे अंको आ रावर तो मिस पोतोरे रितु कुंबा पोतोरे जाम मजा का चिर मार मार मसापचा ओट सैन फाउल ना ये रोस मानसिक
2: नाम तो मनु को ना सो नि फाउल ना वे नीतमी फाटे काम से नीतमी फम्रो ना फुट से आकाश का नि रान जो सर सका पारा सिंह आय हाँ raha ohatra zao raha makasika ny jiro zao de zay tenenao zay mihitsy hoe mila atsarana ny poto ny olana koa zany matetika tsy mahaenika an'le zavatra ilayny mpanjifa zany ny inona moa le herinaratra aizay tamintsika de eo amin'izay zao ny mila hoe atsarana ihany koa zany
3: tsy hitako ity zany evatrany efa voajanahary mihitsy koefa le toetrandro mihitsy tsy tokony andorindoro ala zany nona e mila soloana ny teo any jiramamba efatranainy ndray zany mba avoaizina amin'izay jiro de le stasy tena efa enjany e efa ny vidinjiro tsy miena zanyna zany ny fanatsaran'ny kalitao ampiasainy zany e mba tsaratsarany amin'ny mpanjifa
4: olo firenena hoe be dia be na afaka vaolana raisina fanajana ny tontolo iainana zao voalohany indrindra mba tsy manana ny toetrandro tsy mikorotana zany de lasa ritra angamba de manaraka izany finansena angamba ny jirama finansena bebe kokoa ie tena reny mihitsy ny ary ny important be amin'le resaka sécurité ohatra ny mody arivo ianao de maizina be ny na hoe e resaka tuo zao zay mety tsaiko na hoe zay koa ny olana ny am'izao hoe tsy mampatonga ny rano mety resaka fahasimbahana
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.

0: गिलास तुम कुफा भी
1: रिफा म्यांस नुल्ला नुना ते म्यांस अंतिक्यां सया आर्मा नाम प्यास यान रतेरे का देते तंबाओप शिक्या ते मनुना न फितुंड्रान आर जान मनुना फितुंड्रान सान्या ते म्यांस फाच म्यांस से जकूर फा म्यांस आम फा पंसुना आर म्यांस न्या पंदे न फितुंड्रान मते त्या मायनो ने बात क्यान फरानीस नानांगना आर नीस नताक्यान तीफा ना फोशांतिया Ranis voluana, colonel Michaela, Faruan Malakas Miaramenga, Arsa Tikanum Tenenzan. Tisabakinandan Zan, Tisabakanish Lutian Zania, Fasan Mazava, Zan Tom Tataran Tifirenti, Kademano Watson, Skeritaret, Simaistateranan, Fanvana, Sifanavoisen Tom Tifirenti, Timur Zan, Sart Zan. Kanefa tsika sy tokony amboadidy amin'ny zavatra tokony ho tanterahantsika ary tsika dia manampy ary rehefa manampy a dia tena manampy marina miteraka vokatsoa ho an'ny vahoaka ohatran'izao hitantsika izao
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy